ते बुद्ध आखे दानव आखे देव आखे सुर नर मुंजन सेव केते आखे आखन पाहे केते कहे कहे उठ उठ जाहे।

महत दिवस रात दोए दाई दाया खेले सगल जगत चंगे आईया बुरे आईया वाचे धर्म अधूर

तदेसंग देशेनुवास्तं पेशेनुवास्तं निर्तामेनुवास्तं निर्वामे नमो सर्वकाले नमो सर्वद्याले नमो सर्वरूपे नमो सर्वपूपे नमो सर्वखापे नमो सर्वथापे नमो सर्वकाले नमो सर्वपाले नमस्तस्तदेवाय नमस्तं अपेहेवाय नमस्तं जन्मे नमस्तं सुवर्मय नमो सर्वगौणे नमो सर्वपहुणे नमो सर्वरंगे नमो सर्वपंगे नमो काल काले नमस्तस्तदयाले

बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे

0: वाहेगुरु जी एक तू ही एक तू ही एक तू ही एक तू एक तू ही एक तू एक तू ही एक तू एक तू ही एक तू ही एक तू ही एक तू एक तू ही एक तू एक तू ही एक तू ही एक तू ही एक तू एक तू ही एक तू ही एक तू एक एक तू श्लोक महला पन तेरा कीता जातो
1: नाही
0: मैनू योग कितो मैं निर्गुण यारे को गुण आपे दर्श प्यो दर्श प्या मैं रहमत सतगुर सज्जन।